तथा एता भिरगच्छन्यदेता उपधीयन्ते दिशां धृत्यै पशवो वा इष्टकागारवत्यं वै पशवो मोपतिष्ठन्ते द्वे समीची पुरस्तादुभयत दत्याद्वे समीची पश्चादुभयत एवास्मै समीचः पशूनुपद